नदे नमस्तं शेदे नमस्तं गदे नमस्तं गंजे नमस्तं भंजे नमस्तं द्वारे नमस्तं पारे नमस्तं सोएके नमस्तं नेके नमस्तं भूते नमस्तं जुपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्वर्मे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्वेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्धाते नमस्तं निर्गाते नमस्तं निर्दूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं त्रिमाने नमस्तं शोके नमस्तं निर्तापे नमस्तं थापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निधाने नमस्तं गाये नमस्तं बाये नमस्तं त्रिवर्गे नमस्तं सर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं रंगे नमस्तं गम्मे नमस्तं अरंगे नमस्तं भंगे नमस्तं गम्मे नमस्तं सतरम्मे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं मजवे नमस्तं सत यजवे आदेश देशे नमस्तं भेसे नमस्तं निर्धामे नमस्तं निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व तपे नमो सर्व काले नमो सर्व बाले नमः सद्देवे नमस्तं पेवे नमस्तं जन्मे नमस्तं सोवन में नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे

सर्वान्ने समस्ति निधान्ने नमस्त्वं ऋणाते नमस्त्वं प्रमाते नमस्त्वं गंजे नमस्त्वं पंजे नमस्त्वं काले नमस्त्वं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राजराज नमो साजसाज नमो शाशाह नमो महामाह नमो गीतगीते नमो प्रीतप्रीते नमो रोगरोगे नमो सोखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीत नमो सर्वपीत नमो सर्वज्ञान नमो परमतान नमो सर्वमंत्र नमो सर्वयंत्र नमो सर्वदर्शन नमो सर्वकृष्ण नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीवन नमो बीज बीजे अखिजे भिजे समस्त प्रसिजे कृपालं स्वरूपे को कर्म।

0: नमस्तंग अभाये
1: नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सोजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
0: नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे
1: नमस्तंग जलाशरे नमस्तंग निरासरे
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तंग मध्वे नमस्तस्यद्वे
0: अदेशंग देशे नमस्तंग पेशे
1: नमस्तंग निर्वामे नमस्तंग निर्वामे
0: नमो सर्वकाले नमो सर्वदया।

0: वंदे
1: नमस्तंग नरसाके नमस्तंग नरबाके
0: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
1: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
0: नमस्तंग सरागे नमस्तंग सोहागे
1: नमो सब सोख नमो